0: 사모모 사모모 오 사모모 사모모 아예 이제 따라 따라 이제 무아리 잘리가래 무거운 땀고 진이 빠리면 되는데 아니죠? 하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하 चाहूं चाहूं बरस को ढाप दला आते दिन ढपा बाजी खेल टा पैठ कर दि
1: तुम्हें कहे बाटे घाटे टा मागवा को मत कौन तुम बाड़ी तल रही दबो भाभी कि टा कौन मुझु
0: नहीं थी मुझे हुकुम पाई कहूँ भलरे भलरे सुध टा सहित मूल टा फेरी नदे तुम महत दीकुरादेवी आरे हय आपणा सुना तो भिंडी आसकु।